0: घेतली. मी त्या आजी मुलगा म्हणाले
1: Le
2: le scotto fela hantle ka mora hora ena ya borobedi.